भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 236, समास 18, दशक 10, श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। श्रोते अवलक्षण कसं करतात त्याची माहिती समर्थ देत आहेत। कथा कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये वादविवाद होतो, त्यामुळे त्रास होतो, शिवीगाळ, मारामारी, गोंधळ होतो, कोणी निरूपणाला बसतात, सावकाश भांडणं लावतात, हरिदास बिचारा पोटासाठी गाणं गात असतो, खूप जाणते मिळाले तरी एकापेक्षा एक बोलत राहतात आणि लोकांकडे मात्र कोणी लक्ष देत नाही। माझं होऊ दे तुझं नको अशी ज्याला अखंड सवय असते, न्यायनीती सोडून तो अन्यायाकडे धावतो, स्वतःच्या मोठेपणासाठी अचावाचा बोलतो, तोंड वाजवतो, न्याय नाही मोठा अन्याय होतो। एकीकडे अभिमान निर्माण होतो, दुसरीकडे राग येतो, असे श्रोते खरे की खोटे कोण जाणणार। म्हणून जे जाणते हुशार असतात ते आधीच आपल्याला काही काळात कळत नाही अशी भूमिका घेतात। आपण मूर्ख टोणपे आहोत, आपण काहीच नाही असं सांगतात। आपल्यापेक्षा देव थोर आहे हा विचार ज्याला समजला तो जगाशी योग्य ते अंतर ठेवून राहतो। सभेमध्ये कलह झाला तर जाणत्यावर आरोप येतो, त्यामुळे अंतर राखायला शिकला नाही तो कसला योगी। वैर केल्याने वैर वाढतं, आपल्याला दुःख भोगायला लागतं, हे शहाणपणाचं रहस्य आहे। स्वतःला अखंडपणे सांभाळतो, कमीपणा येऊ देत नाही। थोर लोकांसाठी क्षमा शांती आवश्यक आहे। अवगुणी माणसापाशी गुणी माणूस बसल्यावर लगेच तुलनेमुळे अवगुण कळतात। विवेकाची पुरुषाची कृती विचारपूर्वक होते। नाना उपाय दीर्घ चिकाटी धरून विचारपूर्वक प्रयत्न करेल त्याचा महिमा तोच जाणतो। दुर्जनांनी वादविवाद बेजर केल्यानंतर बाष्कोळ लोकांनी डिवचल्यावर विवेकापासून दूर गेला तर त्याला विवेकी कसं म्हणता येईल। न्याय पर्याय उपाय हे मूर्खाला कळतात का? मूर्खांमुळे सभेचा चिवडा होतो, मग ते शहाणे लोक तो नीट करतात, स्वतः सहन करतात आणि सहन करायला लावतात, स्वतः करतात आणि करायला लावतात। पृथ्वीवर उदंड लोक आहेत, लोकांमध्ये सज्जन असतात, सज्जनांमुळे सगळ्या प्राणीमात्रांना समाधान होतं, त्यांना मनोगताचं महत्त्व समजतं, ते मान प्रसंग समय ओळखतात, संतप्त असेल त्याला नानाविकारांनी शांत करतात। असे जे जाणते लोक असतात त्यांचा विवेक समर्थ असतो, त्यांचं कर्ण लोकांना समजत नाही, अनेक जणांना चालवतो, नाना मंडळ हलवतो, अशी ही समर्थ पदवी विवेकामुळे मिळते। एकांतात विवेक धरावा, जगदीश धारणेने धरावा, लोक आपले परके म्हणूच नये। एकांतामध्ये विवेक सापडतो, एकांतामध्ये प्रयत्न सापडतात, एकांतामध्ये तर्क वावरतो, ब्रह्मांडाचं आकलन होतं, एकांतामध्ये स्मरण करावं म्हणजे हरवलेलं ठेव सापडतो, अंतस्फूर्तीने कार्य करावं। ज्याला एकांत आवडला त्याला सगळं काही समजतं, त्यापेक्षा वडीलपणाला दुसरी जागाच नाही। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोता अवलक्षण नाम समास 10।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जिथं संत तिथं आनंद आणि समाधान असणारच. काही संत वरून अज्ञाने दिसतात, पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचं होऊन राहिल्यानं किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानंच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणं जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संतांचे दोष दिसणं म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखवण्यासारखं आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो. सुंदर वास तर येतो, पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जिथं संत आहे तिथं आनंद आणि समाधान असतं, पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळं आपल्याला ओळखता येत नाही. वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो, पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे निःसंशय असतात, तर आपण संशयात असतो. त्यामुळं त्यांना समाधान मिळतं, तर आपल्या पदरात असमाधान पडतं. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे. संतांना जे आवडतं ते आपल्याला आवडणं म्हणजेच त्यांचा समागम करणं आहे. मी करतो हे बंधनाला कारण असतं. ते नाहीचं करणं म्हणजे गुरुचं होणं समजावं. कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो तो साधक समजावा, आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसतं इंद्रिय दमन हे सर्वस्व मानू नये. ते ज्याच्या करता आहे त्याचं अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे त्यानं काही काळ मुळीच काही करू नये, आणि नंतर भगवंताचं अनुसंधान ठेवायला शिकावं. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचं अनुसंधान ठेवण्यामध्ये एकदा प्रयत्न करून यश आलं नाही तर ते मात्र आपण सोडून देतो, आणि हे काही बरं नाही. देवाचं बोलणं हे बापाच्या बोलण्यासारखं आहे. त्याच्याजवळ तडजोड नाही, पण संत हे आईसारखे आहेत, आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते. जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा. संत जो बोध सांगतात त्याचं आपण थोडं तरी आचरण करूया. भगवंताचं अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावं. जिथं भगवंताचं स्मरण तिथं माया नाही. जिथं माया अभिमान आहे तिथं भगवंत नाही. दानाचंही महत्त्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडवील, त्याचं यथायोग्य दान केलं तर तो तारेल. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. तो श्रीमंतांचा श्रीमंत आहे. त्याचंच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दीनवाण कसा ठेवेल. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत, आणि म्हणूनच ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मंडळी नमस्कार. कदाचित तू सुद्धा या कथाकथन शृंखलेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी बोलते ज्योती चौधरी. आजची कथा आहे वास्तू शांती. काही घटना आपल्या जीवनात अशा घडू नतात पण आपल्या मनपटलावर स्मृतीच्या बकुळ गंधाचा दरवळ ठेवतात. मनाचा अंतस्थ कप्पा उघडला गेला तर तो बकुळगंध जसं वातावरण भारून टाकतो अगदी तसंच काहीसं घडलं होतं. आमच्या नवीन घराचं काम पूर्ण झालं होतं. वास्तुशांतीचा कार्यक्रम अवघ्या 7-8 दिवसावर होता. मी आणि सासूबाई घराचं फिनिशिंग झालं का बघण्यास गेलो होतो. 1.5 वर्षापासून घराचं बांधकाम चालू होतं. सामानाची आणि घराची देखरेख करायला आम्ही गवंडी काम करणाऱ्या जोडप्याला राहण्यासाठी जागा दिली होती. आज त्यांना ती जागा रिकामी करायला सांगितलं. रात्रीची जेवण झाली होती. मुलं आपल्या खोलीत जेवण आटोपून गेलीत. सासूबाई हे अन मी आम्ही तिथं डायनिंग टेबल जवळ बसलो होतो. सासूबाई म्हणाल्या, हे बघ जयदीप, आपण आपल्या घराचा वास्तुप्रवेश अर्थात वास्तू शांती पूजा 8 दिवसाऐवजी 1-1.5 महिन्याने केली तर चालेल का? यांनी नेहमीप्रमाणात कोणतंही मत न देण्याचा पवित्रा घेतला. हा बहुधा सोपा आणि बचावात्मक मार्ग असतो पुरुषांसाठी. तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे आई, जर मला समजून द्याल का? असा संयमी स्वरात म्हणायचा प्रयत्न केला. वरच्या स्वरातला आवाज मनातला राग तर बोलून गेलाच. तेव्हाचं वय असं जबाबदारी समजून घेण्याचंही नव्हतं. प्रत्येक गोष्ट इगो प्रॉब्लेम म्हणून घेण्याची त्याची सवयच लागली होती. या सवयीनुसार वास्तुशांती 8 दिवसांऐवजी 1.5 महिन्याने करायची हा मुद्दा मला कसा पटणार? तेव्हा मी म्हटलं, आई, 8 दिवसांवर कार्य आलं, गुरुजी ठरले, आचारी ठरला, पत्रिका वाटल्या आणि आता हे बोलतस काय? एव्हाना पाहुण्यांचं रिझर्वेशन सुद्धा झालं असेल. मला हे मुळीच मान्य नाही हा. मी मनातला जळफळाट बोलूनच टाकला. त्या म्हणाल्या, हे बघ सुनबाई, मी काय म्हणते ते पूर्णपणे ऐकून घे आणि पूर्ण विचारांची निर्णय दे. ऐक तर, आपण सकाळी नवीन घरी गेलो होतो ना, तू घराचं रंगकाम बघत होतीस. यावेळी देखरेख करणाऱ्या त्या गड्याच्या बायकोला घरी काम करायला सांगितलं तेव्हा त्या बाईच्या चेहऱ्यावरचे भाव बघून रवलं माझं मन. त्या बाईचा 8वा महिना संपत आले. पावसाळी दिवस पहिलट करीन. माहिती आहे काय म्हणाली नवऱ्याला? घरधनी, होणारं बाळ चांगल्या पायगुणाचं असल असं वाटलं होतं मला. जलमतांनी डोक्यात पक्क छत असल असं सपान होतं माझं. जाऊ द्या, तुम्ही नगा मन छोटा करू. नंतर मला म्हणाली, आई, आम्ही 2-4 दिवसातच गावाबाहेर झोपड्या बांधून राहू. मी विचारलं, कोणत्या गावाला राहता तुम्ही? तर ती म्हणाली, आई, कुठलं जी गाव, काम हेच आमचं गाव आणि हीच जागा, हेच आमचं घर असतं जी. तिच्या आई आवाजानं माझ्यातलं मातृत्व जागृत झालं. अशा अवघडलेल्या अवस्थेत कसं म्हणायचं जा म्हणून या जागेवर त्यांनी आपला चंद्रमोळी संसार थाटला. बाळाच्या आगमनाची स्वप्न रंगवली. मी मध्येच तोडून टाकलं. म्हटलं, साऱ्या जगाची काळजी आपणच घ्यायची का? या बायकांमध्ये बराच पेशन्स असतो. त्यांना नसते उनपावसाची तमा. कुठे होऊ दे तिला बाळ, मला काय करायचं? पाहुण्यांना आता नका येऊ कसं सांगणार? मला तर हे अजिबात मान्य नव्हतं. सासूबाई पुढे बोलत्या झाल्या, हे बघ मुली, आपण वास्तुशांती का करतो? ती जागा, ते घर आपल्याला कुटुंबियांना शारीरिक, आर्थिक, मानसिक सुख शांती प्रदान करो. आपल्या भावभावना सहकार्यानं सन्मानाने प्रेरित होवो. सद्भावना सहकार्य जागृत व्हावं आणि वास्तुदेव प्रसन्न होऊन आनंद लाभो. हीच असते ना त्यामागची संकल्पना? तर सांग बरं, आपण त्या बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या आईला पक्क्या छताखाली पोरानं जन्म घ्यावा एवढं स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क दिला तर ती निशंक मनानं वेदनामय तरी देखील अमृतवय मातृत्वाची जबाबदारी सुखनैव उचलेल आणि खऱ्या अर्थाने आपली वास्तू शांत होईल, वास्तुदेव प्रसन्न होतील. आईंच्या संवादावर माझ्याजवळ प्रत्युत्तरादाखल कुठलंही उत्तर नव्हतं. सासूबाई जिंकल्या होत्या आणि मी हरले होते. पण या हरण्यातूनच मी आयुष्याकडे बघण्याची नवी दृष्टी शिकले होते. यामुळे कधी कधी हरण्यातूनही तुम्हाला नव्या दृष्टीनं विचार करण्याची संधी मिळते हे मला अंतमनानं जाणवून दिलं. आणि मी माझंच म्हणणं नेहमी खरं हा ताठळपणा सोडायचा विचार केला. मला मग काही प्रसंग नकळतच आठवून गेलेत. लहानपणी आम्ही एकदा खेळत असता एका ठिकाणी झाडाला बांधलेला झोका दिसला. समोर नवीन घराचं काम सुरू होतं. त्यावर लक्ष ठेवायला ते जोडपं आलं होतं. 2 लहान खेळती मुलं, अनेक तान्हुलं असं ते बिराड होतं.
बरेचदा ती दोन भावंड आई वडिलांना कामाला मदत करीत. कधी त्यांना पाणी मारताना तर कधी विटा उचलताना आम्ही बघायचो. वाटायचंही किती अबोध अवघड असं आहे ना यांचं जीवन. ती मुलं खरं तर आमच्याच वयाची, पण जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा ते शिक्षणाचा गंधही नसलेले या जगरहाटीचा मुक हिस्सा व्हायचे, जणू जगणं फोलच. एकदा बाबांनी आम्हाला त्या मुलांचं कोमेजलेलं अवखळपण दाखवलं. साधं सहीसुद्धा करता न येणारं अन हिशोबाची आकडेमोड न करता येणारी त्यांची बेहिशोबी मेहनत कशी कुणाच्या घशात जाते हे बाबांनी विस्तारानं सांगितलं. अन आम्ही मुलांनी ठरवलं, या शब्दगंध नसणाऱ्या मुलांना किमान सही करण्यापुरती तरी मुळाक्षरं शिकवायचीच. आम्ही मग चंगच बांधला. अक्षरांचा गंधही नसणाऱ्या त्या मुलांनी मग चंदन आणि मनोहर ही सही शिकली तेव्हा आम्हा बालगुरूंना जणू गुरुदक्षिणा मिळाल्याचा आनंद झाला. हे सारे प्रसंग क्षणात आठवणींच्या पिंगा घालण्यानं झरझर नजरेपुढे आले. मी म्हणाले, ठीक आहे, करूया नंतर वास्तुशांती. त्या दाम्पत्याला आम्ही आमच्याकडे नवीन घरी तिला बाळ होईपर्यंत राहण्याची मुभा दिली. सासूबाई अधेमध्ये घराकडे चक्कर मारायला जायच्या. तेव्हा त्या पिशवीत काही बाई तिला आवडेल असं न्यायच्या हे माझ्या चाणाक्ष नजरेनं टिपलं होतंच, पण मला त्या जागी आई आठवायची. बुकेनं अनेकदा उपाशी झोपणाऱ्या त्या झाडाखाली राहणाऱ्या मुलांना बरेचदा जेवण अधिक बनलंय असं सांगून जेवण देणारी आज मलाच माझ्या व्यवहारीपणाची चीड आली. आपलं सुख बघण्याच्या नादात माणुसकी विसरत होते का मी? अनमनानं कौल दिला, नाही, इतकं कच्चं नाही माणूसपण विसरणं. यथावकाश बाळाचा जन्म पक्क्या छताखाली झाला. मातृत्वाचं गोड लेणं घेऊन ते दाम्पत्य आम्हाला 2 महिन्यांनी भेटायला आलं. त्यांना तर दुसरीकडे चांगलं काम मिळालं होतं. आई बाळाची सासूबाईंनी व मी खणा नारळानं ओटी भरली. कोणताही मोठा समारंभ न करता साध्या पद्धतीने वास्तू प्रवेश करायचा असं मी ठरवलं. उरलेल्या खर्चाची रक्कम त्या बाळाला बाळ लेणे म्हणून आम्ही दिली. त्या क्षणी त्या बाळाच्या मातेचे गंगाजल त्या वास्तूवर शिंपल्या गेले. तेव्हा ती वास्तू खऱ्या अर्थानं पवित्र झाली, शांत झाली. मनात आलं, अंशता का होईना आपण जिजामातेच्या परंपरेचं जतन केलं म्हणून आत्मिक समाधान लाभलं. एक शुभ दिवस बघून आम्ही वास्तुप्रवेश साध्या पद्धतीने केला. आजही वास्तुशांती म्हटलं की मला या गोष्टीची आवर्जून आठवण येते. नमस्कार.

0: आपल्या बरोबर परत आहेत प्रवीण दादा पाटील, रिटायर्ड DFO, पार्किन्सन्स डिसीज असून सुद्धा, कार्डियक सर्जरी झालेली असून सुद्धा इतके पॉझिटिव्हली जगतात ते, त्याच्यासाठी परत परत परत आपण त्यांना बोलवत राहणार आहोत. प्रवीण दादा राम राम. गाण्याने डायरेक्ट सुरुवात करायची, कोणतं म्हणताय?
1: जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना, जिंदगी एक सफर

0: तर असं उडत उडत उडत तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर झालात. तर फॉरेस्ट ऑफिसर झालात तो अनुभव कसा होता?
1: फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे एक 2 वर्षाचं ट्रेनिंग केलं आम्ही बालाघाटला, आणि त्या ट्रेनिंगमध्ये जी घडण घडत गेली, म्हणजे लहानपणी कुठे शाळेच्या ट्रिपला जाता येत नव्हतं पैसे नसल्यामुळे, तर आमच्या ट्रेनिंगमध्ये जवळजवळ पूर्ण इंडिया फिरलो, ईस्ट इंडिया टूर, नॉर्थ इंडिया, वेस्ट, साऊथ सगळं फिरलो.
0: आणि त्याच्यामध्ये पोस्टिंग होती तुमची ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग होती?
1: ट्रेनिंगमध्ये,
0: ट्रेनिंगमध्ये
1: स्टडी टूर असायचा आमचा. ओके. तर तिथे पण आमचं पीचे महाराष्ट्राचे 17 लोक आम्ही, आणि तिथे MP चे 35, UP चे 12, राजस्थानचे 2-3. सुरुवातीला असं अंगात गरमी होती, त्यामुळे मारामाऱ्या हे सगळं व्हायचं, पण नंतर जेव्हा ट्रेनिंग संपलं तेव्हा एकमेकांना गळत गळून रडत होतो सगळे की कधी भेटतो आपण आयुष्यात परत. आणि मग त्याच्यानंतर मग रेग्युलर रुटीन सुरू झालं, परमनंट डिव्हिजनला नोकरी झाली, मग फॉरेस्टचं प्लांटेशन. फॉरेस्टमध्ये पण रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून मी रुजू झालो 1982 आणि 26 वर्ष म्हणजे 2008 रेंज फॉरेस्ट ऑफिसर होतो. त्याच्यामध्ये पण बरेच अनुभव आले, प्लांटेशनचं केलं, वर्किंग प्लॅन म्हणजे आमच्याकडे जी कार्ययोजना असते ते केली, रोजगार हमी योजना केली, आणि आदिवासी पेट आपल्या पेट हरसूल सारख्या भागात काम केलं. 87 गोळीबार झाला, ते अतिक्रमण काढण्याच्या याच्यामध्ये. नंतर बरेच चांगले वाईट अनुभव आले. नंतर 2008 आयुष्यात एक मित्र आला मुंबईहून नाशिकला, नाशिकहून येत असताना एक फॉरेनर मला भेटला, त्याचं नाव अवी इलेट गिटलर होता. तो 28 वर्षाचा, मी 50 वर्षाचा होत्या.
0: अच्छा.
1: आणि बोलता बोलता त्याला नाशिक पाहिजे होतं, म्हटलं नाशिकला सांगितलं, बस जागा दिली बसायला, रिझर्वेशन नव्हतं. आणि त्याला म्हटलं 5 जानेवारीची गोष्ट, त्या दिवशी पहिली भेटतेची, 6 जानेवारीला मुलीचा वाढदिवस, त्याला म्हटलं येशील का वाढदिवसाला, मुलीचा वाढदिवस, मुलगी तेव्हा डिप्लोमाला होती.
0: ओके.
1: तर तो म्हणे, आणि खरंच आला, मला वाटलं मी सहज कॉलेज त्याला बोलू येईल का नाही माहीत नाही, पण आला तो त्याच्या मैत्रिणी बरोबर 2 दिवस राहिला. त्याला म्हटलं की 7 मार्चला माझा परत 50वा वाढदिवस आहे.
0: अच्छा.
1: तू येशील का? तर तो नेपाळमध्ये फिरत होता, 35 किलोमीटर बस प्रवास करत करत आला.
0: अरे बापरे.
1: त्या दिवशी पण सगळे ग्राउंडवरचे मित्र, मला सवय होती ग्राउंडवर, मला स्विमिंगसुद्धा येत नव्हतं, स्विमिंग मला ते ग्राउंडवरच्या मित्रांनी शिकवलं मला.
0: अच्छा.
1: बळजबरी मग तिथे आम्ही सगळे मित्र गोळा झालो, मग पार्टी ठेवली 50वा वाढदिवस. आणि योगायोग म्हणजे 2008 माझं प्रमोशन झालं.
0: ओके.
1: 26 वर्षानंतर असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून.
0: अच्छा.
1: मग त्या प्रमोशनच्या पार्टी, 50वा वाढदिवस, आणि त्या प्रोग्रामला सगळे माझे मित्र, डिपार्टमेंटचे काही नातेवाईक वगैरे असे सगळे. आणि मग हा आला तिथे, तर सगळे विचारायचे, मुलगा त्या फिजिओथेरपिस्ट होता तो, म्हणजे शिकत होता, तुमच्या मुलाचा मला विचार, तुझा मित्र आहे का? नाही म्हणे, माझ्या वडिलांचा मित्र आहे. आमचे मित्र विचारायचे की हा वयाने लहान आहे, वा मुलाचा मित्र असेल, तर तो सांगायचे माझ्या वडिलांचा मित्र आहे. आणि नंतर मग आशिष कॉर्नर म्हणून जळगावला बदल पोस्टिंग झाली, 3 वर्ष तिथे काढले, 3 वर्ष धुव्याला काढले, अतिक्रमण काढणं, वाघांची शिकारी पकडणं, वाघांची शिकार झाली होती, ते 2 आरोपींचे ते पकडले. नंतर अतिक्रमण झालं, तिकडे धुळ्याला सडगाव म्हणून एक गाव आहे 5 लोकांचं, 5 कट्टर लोक ते 40-50 लोक, आम्ही 10-15 लोक, दगडफेक सुरू झाली आमच्यावर. आमची मुली त्यावेळेस पहिल्यांदाच भरत झाल्या होत्या, फॉरेस्ट डिपार्टमेंट मुली नव्हत्या पूर्वी कधी.
0: अच्छा.
1: त्या मुली घाबरल्या, त्यांना सगळ्यांना काढलं, गाडीत बसवलं, सगळ्यांना स्कूल पोहोचलं. तेवढं ते एक पारदी त्यांच्या मुलाला घेऊन आपटायला लागला होता. एक बाई त्याचं डोकं फोडून घेतलं, रक्त माझ्या अंगाला होतं की बाबा हिने आम्हाला मारलं म्हणता. मी काही बिझनेस, मी घाबरत नव्हतो, माझ्याजवळ आर्मीचे रिटायर्ड 25 लोक होते. एक्स आर्मी मन.
0: ओके. जॉबला.
1: हां, त्यांनी डेली बेसवर लावलं होतं. तर ते फक्त माझे हुकमाचे वाट पाहिजे की तुम्ही आदेश द्या. आम्ही यांना SRP होती माझ्याजवळ. तर एकाने ते लहान मुलं उतरलं, दगडा आपटा लागला, म्हणजे यांनी मारलं मुलाला बॉम्बच्या.
0: बापरे.
1: तुम्ही त्याला धरून घेतलं जाऊन पटकन. तर आमचे सगळे लोक एकदम घाबरले, बस साहेबांनी त्याला धरून घेतलं, हे लोक मारतील आता त्यांना. ते मिलिटरीचे लोक उठले, त्यांनी मारायला सुरुवात केली, त्याला खूप मारलं.

0: मग तो एकदम दगड मारायला आला. त्याला म्हटलं मार मला, तू मला दगड मारला तर आमच्याकडे बंदूक आहेत, तू मरशील ते लोक मरतील, काय मिळेल तुला. त्याने पाहिलं साहेब काही घाबरत नाही, त्यांचं एक ते त्यांचं मॉब सायकोलॉजी, दगड फेकायची घाबरून
1: सोडायचं.
0: साहेब घाबरत नाही म्हटलं, त्याने दगड खाली टाकून दिला. साहेब म्हणे आमच्या लोकांना तुम्ही मारू नका, काही करू नका, आम्ही सगळं हे करतो. आणि गुळीगुळी परत नाही होऊन तेच. मग तिथे जर ॲक्शन घेतली असती, लाठीमार करा
1: हो ना,
0: मग बिघडला असता, पब्लिक चिडली असती,
1: काही
0: दगडफेक झाली असती, नाही जाऊन गोळीबार करावं लागला असतं. मग सगळ्या या गोष्टी टाळण्यासाठी माणसाने पॉझिटिव्ह भूमिका घ्यायची.
1: तुमचा स्वभाव काम आला.
0: हां, मी म्हटलं काय, मी माणसं मारायला बंदुका ठेवलं नाहीत. आमचं स्टाफ म्हणे साहेब ऑर्डर द्या फायरिंगची. हे साहेब म्हणे तुम्ही, तुम्हाला पावर आहे, तुम्ही देऊ शकतात. म्हटलं नाही, आपल्याला माणसं मारायची नाहीत, आपल्याला जंगल वाचवायचं आहे. एखाद्या जीवाच्या पेक्षा ते फार मोलाचं नाही, पण जंगल वाचवणं गरजेचं आपलं, तर आपलं आपण कार्य करतो. मग त्याला मारलं होतं लोकांनी, त्या माणसाला त्यांचं अँट्रोसिटी दाखल करण्यासाठी पोलिसांनी दबाव आणत कलेक्टरवर. कलेक्टरवर मोर्चा निघाला. कलेक्टर मला ओळखायचे, प्रकाश माझे होते त्या धुळ्याचे कलेक्टर. तर त्यांनी एस पीनं सांगितलं तुम्ही इन्क्वायरी घ्या याच्यामध्ये. आमच्या बॉसला म्हणे तुम्ही येऊ नका, पाटील साहेबांना पाठवा, मी त्यांच्याकडून सगळी माहिती घेईल, व्हिडिओ पाहिजे काय आहे ते. आणि साहेबांनी सगळी इन्क्वायरी केली, त्यात पाहिलं याच्यात त्यांचा काही दोष नाही. त्यांनी पब्लिकला पण सावरलं आहे आणि डिपार्टमेंटला पण वाचवलं आहे. त्यामुळे त्यांनी काही ॲक्शन त्याच्यावर घेतली नाही आणि मग ती पण केस निघून गेली. नंतर 6 वर्ष मग सब डिव्हिजन म्हणजे असिस्टंट कंट्रोलर ऑफ फॉरेस्ट म्हणून राहिलो. आणि 2014 माझं प्रमोशन झालं, डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसर अँटी पोचिंग युनिट. म्हणजे
1: अच्छा, अँटी पोचिंगला
0: शिकाऱ्यांची शिकार करायचं काम दिलं मला. आणि ती महाराष्ट्रातली एकमेव पोस्ट होती.
1: हो का?
0: हो. त्या पोस्टवर पण लोक जायला रिटायरमेंटवाले जायचे, किती जाऊन फक्त पगार घ्यायचं. 2 वर्ष राहिले होते माझे. 2016 रिटायर होतो, 14 माझं प्रमोशन झालं. तर लोक म्हटलं काही नाही, आराम करा, तिथे जाऊन काहीच करत नाही. तिथे गेल्यावर गेलो ते लोक, मुंबईचे लोक सगळे, त्यावेळेला या साहेबाला काही माहीत नाही बा, हा कुठून आला आहे, याला काय बातमी मिळणार आहेत. मग तिथं पण मी गुन्हे पकडण्यासाठी माझं तंत्र वापरलं.
1: काय?
0: क्राईम ब्रँचवाल्यांशी मैत्री.
1: ओके.
0: पोलीस क्राईम ब्रँच, नंतर कस्टम्स.
1: फॉरेस्ट ऑफिसरला ड्रेस असतो प्रॉपर?
0: रेंज ऑफिसर पण ड्रेस असतो.
1: नंतर तुम्ही सिव्हिलमध्ये असता?
0: नंतर सिव्हिलमध्ये असतो.
1: ओके.
0: आणि मग WC वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो म्हणून एक इन्स्टिट्यूशन, ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. त्याच्यात मोरंक म्हणून एक साऊथ इंडियन होते, ते 3 राज्याचे बॉस होते, महाराष्ट्र, गोवा, गुजरात.
1: ओके.
0: तर ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना पण माझा स्वभाव आवडला. मग आम्ही 2 नखावरून आरोपी जाऊन पकडले, 400 किलोमीटरवर वागायचे.
1: हो का?
0: हां. मगरीची 2 पिल्लं पकडले बसने प्रवास करत असताना, स्मगलिंग करताना. नंतर साप पकडले. नंतर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला एक विशेष म्हणजे की 2 नखांवरून आरोपी शोधणं साधी गोष्ट नव्हती, त्यासाठी मला ते क्राईम कंट्रोल ब्युरोकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून प्राईज मिळालं.
1: अरे वा.
0: सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही चांगलं काम केलं गुन्हे कामात. त्यांचं पण मग स्टेट गव्हर्नमेंटने पण मला बक्षीस दिलं, सर्टिफिकेट, ॲप्रिशिएशन केलं माझ्या कामाचं. आणि विशेष म्हणजे माझ्या लाईफमधला जो आवडता हिरो आहे अमिताभ बच्चन, त्याचे लायसन्स मला द्यायची वेळ आली.
1: लायसन्स म्हणजे
0: त्याच्याकडे वाडवलांपासून वन्य प्राण्यांचे शाली होत्या.
1: अच्छा.
0: पूर्वी केलेल्या.
1: अच्छा.
0: तर ते डिक्लेअर करायचं 1972 कायद्याप्रमाणे, त्या डिक्लेअर करून त्याचं लायसन्स घ्यायचं असतं
1: डिपार्टमेंट. ओके ओके ओके.
0: ते लायसन्स 3-4 वर्षापासून आमच्या डिपार्टमेंट पडत होतं, पण सगळे लोक म्हणायचे आम्ही तर आपल्याला कसं बोलायचं ऑफिसला.
1: अच्छा.
0: मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली 31 मार्चला, मी रिटायर होणार 30 मार्चला त्यांनी अपॉइंटमेंट दिली आणि त्याचे लायसन्स दिले. त्याच्या घरी गेलो, त्यांनी सांगितलं चलो पहिले फोटो निघाल. म्हटलं नाही, पहिले रजिस्टर पे साईन करो, बाद में फोटो. मग तो हसला, त्याला म्हटलं वो बोले पहिले उसकी साईन ले क्या जिसे मी हात लावली तो डायरेक्टर आठवण करू शकते. तर त्यांना हसू आलं खूप की हा डायरेक्ट. म्हटलं मग सरकारी काम झालं, मग त्यांना नमस्कार केला आणि सांग यू आर माय आयकॉन फ्रॉम द कॉलेज लाईफ.
1: क्या बात.
0: मग त्याने लगेच माय प्लेजर असं म्हणून त्याने एकदा निघलं आणि फार मस्त. मग त्यानंतर मग मीन काळात 2001 साली मला अचानक एक आधार झाला, त्याचं नाव ITP, इडोपॅथिक थ्रोम्बोसाइटिक पेनिक परपुरा. त्याच्यामध्ये रक्ताच्या पेशी ज्या होत्या प्लेटलेट कमी व्हायला लागल्या. ग्राउंड ऑफ फुटबॉल खेळतो मी 47 वर्षापर्यंत, तर अचानक काळा निघा पडायला लागला शरीर. डॉक्टर जिरे म्हणून आमचे धुळ्याचे आपले नाशिक हॉस्पिटलचे होते, ते म्हणे मला शंका येते की बा तुम्हाला ITP झाला आहे. ते सगळं टेस्ट केलं, ब्रोन मॅरो टेस्ट, ब्लड कॅन्सर आहे काय सगळं टेस्ट केलं, HIV नंतर आपल्या डेंग्यूचे वगैरे सगळं, पण काहीच नाही. हा आजार 1,00,000 होतो म्हणे. आणि प्लेटलेट फक्त 40,000 आल्या होत्या. सेकंड डेला 12,000 आल्या होत्या. मग ते प्लेटलेट द्यावे लागतात, त्या प्लेटलेट दिल्या चार पाच वेळा, तेव्हा सगळे ग्राउंडवरचे मित्र गोळा झाले ब्लड द्यायला. तेव्हा म्हणजे प्लेटलेट काढून प्रत्यक्ष माणसाला बसावं लागतं ते काढायला, ते असे पाच वेळा दिल्या त्यांनी. त्यातनं सावरतने मग डॉक्टर एम बी अग्रवाल इन्स्टिट्यूट त्याला सुरुवात केली. आपले इथे डॉक्टर गोंधारडे होते आणि त्यांनी मग त्यांच्या मार्गदर्शनाने मला ट्रीटमेंट चालू केली. 3 वर्षात 2005 मग माझं स्प्लिन काढून लागलं शरीरातलं.
1: अच्छा,
0: म्हणजे आता 20 वर्ष झाले मला शरीर स्प्लिन नाही.
1: ओके,
0: स्प्लिन म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती हे करायला.
1: हो हो हो.
0: मग मी म्हटलं काय आता आपण फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा क्या बुझे जिससे रोशन खुदा करे.
1: क्या बात.
0: त्या याच्याने म्हटलं आपण देवानेच आपल्याला फानूस बनवलं आहे आणि तो संरक्षण करणार आहे, तो जीवन आहे, आता आपण कशाला घाबरायचं. मग
1: नाही नाही पण अचानक हा आजार होतो काय, स्प्लिन काढावं लागतं काय, तेव्हा मनस्थिती काय होती?
0: घरच्यांची मनस्थिती फार खाली होती की आपण कोणाचं काही वाईट केलं नाही, दिवस कशाला पाहायला हवेत. तिला म्हटलं काही चिंता करू, ही परीक्षा पाहतोय देव आपली.
1: नाही पण तुमची मनस्थिती काय होती?
0: माझी काय नाही. तिला म्हटलं
1: तुम्ही इतकं रेडीली ऍक्सेप्ट केलं, इतकं तुम्ही शांतपणे बोलताय, एवढं तुम्ही रेडीली ऍक्सेप्ट केलं होतं?
0: येस.
1: काय बोलत?
0: हॉस्पिटलमधनं पण मी घरी जायचो आंघोळीला, आयसीयूला ऍडमिट होतं.
1: कमाल राव.
0: डॉक्टर स्वतःच्या कुठे गेले सकाळी सकाळी, मॉर्निंग वॉकला गेलेत म्हणे ते. आणि नंतर ऑपरेशनला मग चेकअपला गेलो तेव्हा 1 लाखापर्यंत आले होते प्लेटलेट. एम बी अग्रवाल म्हणले की 5 पैकी 3 केसेस सक्सेस होतात. म्हटलं 5 पैकी 3 मध्ये मी आहे ना, म्हटलं करून टाका ऑपरेशन.
1: इतकं पॉझिटिव्ह?
0: हां. म्हटलं फक्त मी आता पैसे वगैरे काही आणलेले नाहीत. डॉक्टर म्हणजे तुम्ही चिंता करू नका, बॉम्बे हॉस्पिटल ॲडमिट केलं त्यांनी. नंतर मग इकडे DFO होते, त्यांनी पण लगेच मंजुरी दिली, GP मंजूर केला, शालक होते त्यांनी आले, ते आले तिथे. आणि 23 फेब्रुवारीला मुलगा 12वीला, मुलगी 10वीला, मिसेस दवाखान्यात, मी दवाखान्यात. तिला म्हटलं जा, मुलांचा अभ्यास परीक्षा येतात, 12ची परीक्षा 10वीची परीक्षा सुरू झाल्या त्या फेब्रुवारी मार्चमध्ये. तिला परत पाठवून दिलं, फक्त वाढदिवसाला केक घेऊन आली ती. 18 दिवस त्या ॲडमिट होतो. पण तेव्हा मित्र येऊन राहायचे, कोणी येऊन जायचं तिथे,
1: मित्र परिवार पहिले बसून.
0: हो, डॉक्टर रामराजे जे जे हॉस्पिटल ते यायचे, नंतर धुळेहून मित्र यायचे, नाशिकहून मित्र यायचे. म्हणजे मी एकटा असा राहिलोच नाही कधी. एकटा राहिलं तर मात्र मग मुश्किल माझं जगणं.
1: हो
0: हो, एकटा राहू शकत नाही.
1: आणि ते पहिल्यापासून ना,
0: पहिल्यापासून
1: KG पासूनचे मित्र आहेत.
0: हो, ते आहेत अजूनपर्यंत म्हणजे. आणि नंतर मग ऑपरेशन झालं, मग परत पोस्टिंगला पण लाईट पोस्टिंग करा, कुठे दवाखान्यात जाऊ नका, स्मशानभूमीत जाऊ, तुम्हाला इन्फेक्शन होईल. मग मी म्हटलं ठीक आहे, तर थोडं पाळायचं. आणि आतापर्यंत ते कुठे जायला लागलो, मग करोना काळात सायकलवर फिरत होतो.
1: काय बोलता?
0: 10-15 किलोमीटर रोज फिरायचो. आणि पार्किंगसन डिटेक्ट झालं 2012 मध्ये मला.
1: तेव्हा जॉब चालू होता?
0: चालू होता जॉब.
1: बापरे,
0: पार्किंगसन काय येत माहीत नव्हतं मला आजार.
1: नाही, मला एक सांगा, पार्किंगसनची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला समजलं का?
0: नाही, मुलीचं लग्न होतं, त्या लग्नामध्ये सगळ्यांना मी थकलेलं दिसायचो. तर आमचे शालकाचा मित्र म्हणे की जरा चेक करून घे, मला शंका वाटते, तब्येत बरी नाही. पण मला काय वाटतं, मी आपलं नेहमी लाईफ जगायचो आपला रेग्युलर. तर त्यांनी डॉक्टर बावीसकर होते आपले, राहुल बावीसकर नाशिकमध्ये, त्यांनी तपासलं, ते म्हणे पार्किंगसन आहे. म्हणजे पार्किंगसन काय असतं? काय नाही, पार्किंगसनमध्ये थरथरकर बॉडी, कंपवात सारखं, बॅलन्स आणणं, मसल्स स्टीप होणं, आणि त्याला इलाज नाही येतो, डिजनरेटिव्ह वाढत,
1: डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत.
0: मग असंच थोडा स्लोनेस वाढला. एकदा आमचा एक मित्र भेटला, डॉक्टर नितीन कानडे, 40 वर्षांतर तो कॉलेजवाला, तुषार मी सध्या हॉटेल भेटला. काय म्हणतो, तू असा स्लो कावर झाला, काय आवाज निघत नाही तुझा? म्हटलं मला पार्किंगसन झालं आहे, आवाज पण कमी झाला होता. म्हणजे तू गाणे म्हणायला सुरुवात कर. म्हटलं गाणे? आयुष्यात मी गाणे नाही म्हटलं. म्हटलं कधी? नाही म्हणजे TV वर पाहायचं आणि फक्त गाणे म्हणायचे. गाणे म्हणतो तुझा आवाज निघेल. आणि मग त्याने सांगितलं, पण क्लब जॉईन केला, एक एन कार्यक्रम म्हणून जॉईन केला आपल्या इथे सिटी मॉलला.
1: मग तेव्हा आवाज गेला होता, म्हणजे किती गेला होता, म्हणजे
0: शेजारी बसतात ऐकवायचं असं कान करून ऐकायला.
1: बापरे.
0: मग गाणे माझ्यासोबत केले तर ताल कुठे, सूर कुठे, संगीताचं नॉलेज नव्हतं ना. लोक असायचे त्यावेळेस, काय गाणे म्हणतात बघ, आवडायचे गाणे सगळे. लहानपणी माझ्याकडे तिथे 5 पैसे चोपड्या आहेत, त्यासुद्धा असायच्या, त्यासुद्धा सांभाळून ठेवल्या होत्या मी. पुस्तकं बाइंडिंग करून ठेवलं मी, ठेवलं होतं कधी. तर त्यांनी मग मला ते गाणे माझ्यासोबत केले, मग हळूहळू सूर ताल एक एक शिकत गेलो. टोंगळे सर,
1: नरेंद्र टोंगळे सर, त्यांचा इंटरव्ह्यू केलेला आहे की आपण?
0: हो, ते
1: नाशिक रोड,
0: ते मला गुरु भेटले,
1: जबरदस्त माणूस.
0: ते म्हणे तुम्ही क्लासिकल शिका. म्हटलं सर क्लासिकल मला अजून सारेगाम माहीत नाही. म्हटलं सूर माहीत नाही. नाही म्हणे तुम्ही म्हणा, मी गॅरंटी घेतो तुमची. मग त्यांनी माझी गॅरंटी घेतली. पहिली परीक्षा पास झालो, प्रारंभिकची सुगम संगीताची पण पहिली परीक्षा.
1: कधीची गोष्ट आहे
0: ही? आता 2018
1: अच्छा.
0: हां, त्याच्यामध्ये परत एक पार्किंगसनमध्ये टेबल टेनिस शिकायला, टेबल टेनिस येतो थोडं थोडं.
1: अच्छा.
0: मग ते खेळायला सुरुवात केली. पार्किन्सनचा पहिला वर्ल्ड कप 2019 साली झाला.
1: पार्किन्सन असणाऱ्याचा वर्ल्ड कप
0: फर्स्ट इंटरनॅशनल डॉक्टर निनाद बेच म्हणून गिटारिस्ट आहेत मोठे.
1: अच्छा.
0: न्यूयॉर्कला त्यांनी अरेंज केलं होता.
1: ओके.
0: तर तिथं जायचं कसं, आदल्या वर्षी अमेरिकेला गेलो होतो मुलगी आणि जावे तिकडे होते. तर तिथं पण योग असा की तो जो मित्र झाला होता अमेरिकेचा नाही का,
1: दुपारपासून भेटला होता
0: तो तिथे रिसिव्ह करायला आला न्यूयॉर्कला. त्याच्या घरी त्याने पार्टी दिली 25 लोकांना, त्याच्या नातेवाईकांना बोलवलं. माझे सासरे आहेत ते आता 92 इयर्स होते तेव्हा, आता त्याचे 99 चालू झालं. ते माझे प्रेरणास्थान आहे.
1: अच्छा.
0: त्यांची पॉझिटिव्ह मायामध्ये आली असं म्हटलं चालेल.
1: ओके.
0: त्यांच्यावर पण आता पुस्तक प्रकाशित झालं एक.
1: अरे वा.
0: ते नाव नाही शिवाजी राजे आहेत.
1: हां.
0: शिवाजी पाटील त्याला राजे म्हटलं सगळे.
1: ओके.
0: तर ते सुद्धा अमेरिकेत होते. मग त्याने ओळख करून दिली त्याच्या नातेकांशी. आम्हाला सेंटरला बसवलं तेवढा ते सगळे नाते माझे सासरे भाऊजे आणि हे दीज आर माय इंडियन मदर अँड फादर ओळख करून देतात त्याच्या
1: नातेकांशी.
0: तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे असं की जो साधा समुद्र पलीकडचा माणूस
1: बघा ना,
0: त्याला किती अटॅचमेंट आहे आपली.
1: हो.
0: तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं सोडताना, जेव्हा मी अमेरिका सोडलं तेव्हा 3 महिने अमेरिकेत आलो. जावई पण मुलासारखे देत, मुलाचं लग्न झालं तो सुनबाई पण एकदम मुलीसारखी मिळाली.
1: अच्छा.
0: खूप काळजी घेते ती पण.
1: ओके.
0: आणि मुलगा फिजिओथेरपी झाला.
1: ओके.
0: त्याने ब्रायन लारा, हमीश मार्शल, स्कॉट आहे त्यांच्यावर काम केलं.
1: अरे वा.
0: बाहुबलीची ट्रीटमेंट त्याने केली.
1: क्या बात है.
0: पहिला आयफोन त्याला ऋतिक रोशनने दिला इंडियात आला तेव्हा.
1: अरे बापरे.
0: पुणे एफसीला तो
1: काय नाव त्याचं,
0: डॉक्टर चेतन पाटील.
1: ओके.
0: आणि मुंबई सिटी 3 वर्ष त्यांनी काम केलं आणि आता इथे त्यांनी क्लिनिक चालू केलं होतं. कर्मयोगीनगरमध्ये राहिला, तिथे खाली पार्किंगमध्ये त्याचं क्लिनिक आहे.
1: ओके.
0: त्याला कुठे प्रचार करायची गरज पडली, कुठे हॉस्पिटल जाण्याची गरज पडली.
1: अच्छा.
0: आता तो नसताना सुद्धा हॉस्पिटल चालू आहे अजून. तो कॅनडाला गेला, त्याला पेअरशिप मिळाली.
1: ओके.
0: सुनबाई लहान मुलांची डॉक्टर झाली, ती न्यूरोपेडिशियन झाली.
1: ओके.
0: वाडिया हॉस्पिटलला ती हेड ऑफ द डिपार्टमेंट होती.
1: अच्छा. मग दोघे गेले का आता कॅनडा?
0: दोघे गेले, नाती, दोन नाती आहेत छान.
1: अच्छा.
0: आणि मग ते तिकडे सुखी आहेत. मी जावई परत अमेरिकेत गेले आणि विशेष म्हणजे करोना.
1: तुम्ही फक्त तुम्ही इकडे आहात,
0: मी आणि माझी मिसेस.
1: अरे वा.
0: म्हणजे माझा जो
1: आणि मित्र परिवार,
0: माझं जे मेन रहस्य जे
1: आहे
0: जगण्याचं ती संजीवनी माझी.
1: क्या बात.
0: माझ्या बायकोचं नाव संजीवनी.
1: क्या बात.
0: तिच्याकडून संजीवनी मिळत राहते मला.
1: वा वा वा.
0: म्हणजे ती सगळ्या गोष्टीत मला प्रोत्साहन देते, राग पण करते, संताप पण करते, वेळ देत नाही घरात, गाण्यामध्ये वाहून घेतात, टेबल टेनिसमध्ये वाहून घेतात.
1: अच्छा.
0: आता मध्ये लडाखला फिरून आलो तेव्हा लोकांचा ऑक्सिजन कमी झाला, 82 झाला, माझा 98 होता.
1: काय बोलता.
0: हो. कोरोना काळात आमच्या घरात सगळ्यांना कोरोना झाला मला सोडून.
1: म्हणजे तुम्ही फिजिकली फिट होता तरी स्प्लिनचा हा त्रास झाला अचानक, म्हणजे डॉक्टरांनी कारण काय सांगितलं?
0: आयटीपी इडोपॅथिक थ्रोम्बोसिस.
1: कारणच नाही म्हणजे, कारण सांगताच येणार.
0: पार्किन्सनला कारण नाही, तसं त्याला कारण. त्याला म्हटलं अशा आजार दिले देवाने. कधीतरी लहानपणी मी मागणी म्हणलो की देशील तर असं काही दे की जे कोणाला नाही आहे असं.
1: ऐक.
0: ते पण मी फेस करायला तयार म्हटलं, पण दे मला ते. त्याने मान्य केलं असं तर माहीत नाही, पण मी त्याला काही घाबरलो
1: नाही. नाही पण तुम्हाला खरं सांगा, कधीच एक क्षण सुद्धा वाटलं नाही का मीच का?
0: आता बायपासचा पण तसं अचानक झालं.
1: म्हणजे आता हा दुसरी सर्जरी?
2: तिसरी.
1: तिसरी कोणची?
0: प्लेटलेटचा आधार होता तो पहिला.
1: हो.
0: ते 3 वर्ष त्याच्यावर स्टिरॉइडवर होतो.
1: हो.
0: तेव्हा तब्येत म्हणजे तुमच्यासारखी होती माझी.
1: हो ना.
0: गाल बी फुगलेले, तब्येत अशी फुडं तर पाहिजे लक्षात येणार नाही अशी. आणि मग ते स्टिरॉइड कमी झाले, पण हे बाकीचे आधार त्याच्यामुळे लागले असणं शक्यता.
1: हो, शक्यता आहे, शक्यता.
0: पण म्हटलं ठीक आहे, ऍक्सेप्ट करायचं. पण ते ऍक्सेप्ट केलं असतं तर मी अमेरिकेला गेलो असतो का टेबल टेनिस खेळा?
1: किती चमत्कार आहे तो.
0: आणि गाणे म्हणू शकलो असतो का?
1: हो ना.
0: म्हणून मी ते ऍज अ बोन इन डिसगाईज, म्हणजे ब्लेसिंग इन डिसगाईज.
1: यस यस यस.
0: आय ऍक्सेप्टेड माय डिसीज ऍज अ बोन इन डिसगाईज.
1: वा दादा, इंटरव्ह्यू घेऊ पुढच्या रविवारी, एक शेवटचा पाठ करू. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यावेळेस तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा.
0: येस.
1: आजार पण प्रत्येकाला स्वतःमध्ये असतात, फॅमिलीमध्ये असतात, मित्रांमध्ये असतात, तर त्याला कसं फेस करायचं? तुमच्या दृष्टीने खूप सोपं असेल ते, पण आमच्या दृष्टीने खूप अवघड आहे.
0: त्याचं पण उदाहरण देईन मी तुम्हाला.
1: येस,
0: नक्की देईन.
1: मंडळी, पुढच्या रविवारी खूप महत्वाचा इंटरव्ह्यू, नक्की ऐका. राम राम मंडळी, भेटूया.

हमरास कार्यक्रमाच्या नवीन अंकात सर्वांचं स्वागत आहे. 1951 सालातल्या गाण्याच्या वाद्यसंगीताने कार्यक्रम सुरू होत आहे. शैलेंद्र यांचे शब्द, लता मंगेशकरांचा आवाज आणि शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं हे सदाबहार गाणं रबाब या वाद्यावर वली उस्ताद पेश करत आहेत. वाद्याचा पहाडी भाव आपल्याला रम्य निसर्गाकडे नेतो. गाण्याचे शब्द आहेत, घर आया मेरा परदेसी, प्यास बुझी मेरी अखियन की.

यानंतर सतारवादक पंडित रविशंकर रागाची विशेष माहिती देत आहेत. 2002 साली ओपस आर्ट्स प्रोडक्शनतर्फे ह्या माहितीपटाची निर्मिती झाली. पंडित रविशंकर यांची माहिती समजवण्याची पद्धत शांतपणे मनात उतरते. सतारीची साथ त्यांची कन्या अनुष्का शंकर देत आहे. तबलावादन विक्रम घोष आणि तन्मय घोष यांचं आहे. ऐकूया रागा ए पर्सनल इंट्रोडक्शन बाय रविशंकर.

पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 236, समास 18, दशक 10, श्रोता अवलक्षण निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। श्रोते अवलक्षण कसं करतात त्याची माहिती समर्थ देत आहेत। कथा कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये वादविवाद होतो, त्यामुळे त्रास होतो, शिवीगाळ, मारामारी, गोंधळ होतो, कोण निरूपणाला बसतात, सावकाश भांडणं लावतात, हरिदास बिचारा पोटासाठी गाणं गात असतो, खूप जाणते मिळाले तरी एकापेक्षा एक बोलत राहतात आणि लोकांकडे मात्र कोणी लक्ष देत नाही। माझं होऊ दे तुझं नको अशी ज्याला अखंड सवय असते, न्यायनीती सोडून तो अन्यायाकडे धावतो, स्वतःच्या मोठेपणासाठी अचावाचा बोलतो, तोंड वाजवतो, न्याय नाही मोठा अन्याय होतो। एकीकडे अभिमान निर्माण होतो, दुसरीकडे राग येतो, असे श्रोते खरे की खोटे कोण जाणणार। म्हणून जे जाणते हुशार असतात ते आधीच आपल्याला काही काळात कळत नाही अशी भूमिका घेतात। आपण मूर्ख टोणपे आहोत, आपण काहीच नाही असं सांगतात, आपल्यापेक्षा देव थोर आहे हा विचार ज्याला समजला तो जगाशी योग्य ते अंतर ठेवून राहतो। सभेमध्ये कलह झाला तर जाणत्यावर आरोप येतो, त्यामुळे अंतर राखायला शिकला नाही तो कसला योगी। वैर केल्याने वैर वाढतं, आपल्याला दुःख भोगायला लागतं, हे शहाणपणाचं रहस्य आहे। स्वतःला अखंडपणे सांभाळतो, कमीपणा येऊ देत नाही। थोर लोकांसाठी क्षमा शांती आवश्यक आहे। अवगुणी माणसापाशी गुणी माणूस बसल्यावर लगेच तुलनेमुळे अवगुण कळतात। विवेकाची पुरुषाची कृती विचारपूर्वक होते। नाना उपाय दीर्घ चिकाटी धरून विचारपूर्वक प्रयत्न करेल त्याचा महिमा तोच जाणतो। दुर्जनांनी वादविवाद बेदर केल्यानंतर बाष्कोळ लोकांनी डिवचल्यावर विवेकापासून दूर गेला तर त्याला विवेक कसं म्हणता येईल। न्याय पर्याय उपाय हे मूर्खाला कळतात का? मूर्खांमुळे सभेचा चिवडा होतो, मग ते शहाणे लोक तो नीट करतात, स्वतः सहन करतात आणि सहन करायला लावतात, स्वतः करतात आणि करायला लावतात। पृथ्वीवर उदंड लोक आहेत, लोकांमध्ये सज्जन असतात, सज्जनांमुळे सगळ्या प्राणीमात्रांना समाधान होतं, त्यांना मनोगताचं महत्त्व समजतं, ते मान प्रसंग समय ओळखतात, संतप्त असेल त्याला नानाविकारांनी शांत करतात। असे जे जाणते लोक असतात त्यांचा विवेक समर्थ असतो, त्यांचं कर्ण लोकांना समजत नाही, अनेक जणांना चालवतो, नाना मंडळ हलवतो, अशी ही समर्थ पदवी विवेकामुळे मिळते। एकांतात विवेक धरावा, जगदीश धारणेने धरावा, लोक आपले परके म्हणूच नये, एकांतामध्ये विवेक सापडतो, एकांतामध्ये प्रयत्न सापडतात, एकांतामध्ये तर्क वावरतो, ब्रह्मांडाचं आकलन होतं, एकांतामध्ये स्मरण करावं म्हणजे हरवलेलं ठेव सापडतो, अंतस्फूर्तीने कार्य करावं, ज्याला एकांत आवडला त्याला सगळं काही समजतं, त्यापेक्षा वडीलपणाला दुसरी जागाच नाही। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोता अवलक्षण नाम समास 10।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जिथं संत तिथं आनंद आणि समाधान असणारच. काही संत वरून अज्ञानी दिसतात, पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचं होऊन राहिल्यानं किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानंच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणं जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संतांचे दोष दिसणं म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखवण्यासारखं आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो. सुंदर वास तर येतो, पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जिथं संत आहे तिथं आनंद आणि समाधान असतं, पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळं आपल्याला ओळखता येत नाही. वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो, पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे निःसंशय असतात, तर आपण संशयात असतो. त्यामुळं त्यांना समाधान मिळतं, तर आपल्या पदरात असमाधान पडतं. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे. संतांना जे आवडतं ते आपल्याला आवडणं म्हणजेच त्यांचा समागम करणं आहे. मी करतो हे बंधनाला कारण असतं. ते नाहीचं करणं म्हणजे गुरुचं होणं समजावं. कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो तो साधक समजावा, आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसतं इंद्रिय दमन हे सर्वस्व मानू नये. ते ज्याच्या करता आहे त्याचं अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे त्यानं काही काळ मुळीच काही करू नये, आणि नंतर भगवंताचं अनुसंधान ठेवायला शिकावं. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचं अनुसंधान ठेवण्यामध्ये एकदा प्रयत्न करून यश आलं नाही तर ते मात्र आपण सोडून देतो, आणि हे काही बरं नाही. देवाचं बोलणं हे बापाच्या बोलण्यासारखं आहे. त्याच्याजवळ तडजोड नाही, पण संत हे आईसारखे आहेत, आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते. जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा. संत जो बोध सांगतात त्याचं आपण थोडं तरी आचरण करूया. भगवंताचं अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावं. जिथं भगवंताचं स्मरण तिथं माया नाही. जिथं माया अभिमान आहे तिथं भगवंत नाही. दानाचंही महत्त्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडवील, त्याचं यथायोग्य दान केलं तर तो तारेल. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. तो श्रीमंतांचा श्रीमंत आहे. त्याचंच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दीनवाणं कसा ठेवेल. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत, आणि म्हणूनच ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मंडळी नमस्कार. कदाचित तू सुद्धा या कथाकथन शृंखलेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी बोलते ज्योती चौधरी. आजची कथा आहे वास्तू शांती. काही घटना आपल्या जीवनात अशा घडू नतात पण आपल्या मनपटलावर स्मृतीच्या बकुळ गंधाचा दरवळ ठेवतात. मनाचा अंतस्थ कप्पा उघडला गेला तर तो बकुळ गंध जसं वातावरण भारून टाकतो अगदी तसंच काहीच घडलं होतं. आमच्या नवीन घराचं काम पूर्ण झालं होतं. वास्तुशांतीचा कार्यक्रम अवघ्या 7-8 दिवसावर होता. मी आणि सासूबाई घराचं फिनिशिंग झालं का बघण्यास गेलो होतो. 1.5 वर्षापासून घराचं बांधकाम चालू होतं. सामानाची आणि घराची देखरेख करायला आम्ही गवंडी काम करणाऱ्या जोडप्याला राहण्यासाठी जागा दिली होती. आज त्यांना ती जागा रिकामी करायला सांगितलं. रात्रीची जेवणं झाली होती. मुलं आपल्या खोलीत जेवण आटोपून गेलीत. सासूबाई हे अनमी आम्ही तिथं डायनिंग टेबल जवळ बसलो होतो. सासूबाई म्हणाल्या, हे बघ जयदीप, आपण आपल्या घराचा वास्तुप्रवेश अर्थात वास्तू शांती पूजा 8 दिवसाऐवजी 1-1.5 महिन्यानं केली तर चालेल का? यांनी नेहमीप्रमाणात कोणतंही मत न देण्याचा पवित्रा घेतला. हा बहुधा सोपा आणि बचावात्मक मार्ग असतो पुरुषांसाठी. तुम्हाला म्हणायचं तरी काय आहे आई, जर मला समजून द्याल का? असा संयमी स्वरात म्हणायचा प्रयत्न केला. वरच्या स्वरातला आवाज मनातला राग तर बोलून गेलाच. तेव्हाचं वय असं जबाबदारी समजून घेण्याचंही नव्हतं. प्रत्येक गोष्ट इगो प्रॉब्लेम म्हणून घेण्याची त्याची सवयच लागली होती. या सवयीनुसार वास्तुशांती 8 दिवसांऐवजी 1-1.5 महिन्यांनी करायची हा मुद्दा मला कसा पटणार? तेव्हा मी म्हटलं, आई 8 दिवसांवर कार्य आलं, गुरुजी ठरले, आचारी ठरला, पत्रिका वाटल्या आणि आता हे भलतंच काय? एव्हाना पाहुण्यांचं रिझर्वेशन सुद्धा झालं असेल. मला हे मुळीच मान्य नाही. हा मी मनातला जळफळाट बोलूनच टाकला. त्या म्हणाल्या, हे बघ सुनबाई, मी काय म्हणते ते पूर्णपणे ऐकून घे आणि पूर्ण विचारांची निर्णय दे. ऐक तर, आपण सकाळी नवीन घरी गेलो होतो ना, तू घराचं रंगकाम बघत होतीस. यावेळी देखरेख करणाऱ्या त्या गड्याच्या बायकोला घरी काम करायला सांगितलं तेव्हा त्या बाईच्या चेहऱ्यावरचे भाव बघून रवलं माझं मन. त्या बाईचा 8वा महिना संपत आले. पावसाळी दिवस पहिलट करीन. माहिती आहे काय म्हणाली नवऱ्याला? घरधनी होणार बाळ चांगल्या पायगुणाचं असल असं वाटलं होतं मला. जलमतांनी डोक्यात पक्क छत असल असं सपान होतं माझं. जाऊ द्या, तुम्ही नगा मन छोटा करू. नंतर मला म्हणाली, आई आम्ही 2-4 दिवसातच गावाबाहेर झोपड्या बांधून राहू. मी विचारलं, कोणत्या गावाला राहता तुम्ही? तर ती म्हणाली, आई कुठलं जी गाव, काम हेच आमचं गाव आणि हीच जागा, हेच आमचं घर असतं जी. तिच्या आई आवाजानं माझ्यातलं मातृत्व जागृत झालं. अशा अवघडलेल्या अवस्थेत कसं म्हणायचं जा म्हणून? या जागेवर त्यांनी आपला चंद्रमोळी संसार थाटला. बाळाच्या आगमनाची स्वप्न रंगवली. मी मध्ये सोडून टाकलं. म्हटलं, साऱ्या जगाची काळजी आपणच घ्यायची का? या बायकांमध्ये बराच पेशन्स असतो. त्यांना नसते ऊन पावसाची तमा. कुठे होऊ दे तिला बाळ, मला काय करायचं? पाहुण्यांना आता नका येऊ कसं सांगणार? मला तर हे अजिबात मान्य नव्हतं. सासूबाई पुढे बोलत्या झाल्या, हे बघ मुली, आपण वास्तुशांती का करतो? ती जागा, ते घर आपल्याला कुटुंबियांना शारीरिक, आर्थिक, मानसिक सुख शांती प्रदान करो. आपल्या भावभावना सहकार्यानं सन्मानाने प्रेरित होवो. सद्भावना सहकार्य जागृत व्हावं आणि वास्तुदेव प्रसन्न होऊन आनंद लाभो. हीच असते ना त्यामागची संकल्पना? तर सांग बरं, आपण त्या बाळाच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या आईला पक्क्या छताखाली पोरानं जन्म घ्यावा एवढं स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क दिला तर ती निशंक मनानं वेदनामय तरी देखील अमृतवय मातृत्वाची जबाबदारी सुखने व उचलेल आणि खऱ्या अर्थाने आपली वास्तू शांत होईल. वास्तुदेव प्रसन्न होतील. आईंच्या संवादावर माझ्याजवळ प्रत्युत्तरादाखल कुठलंही उत्तर नव्हतं. सासूबाई जिंकल्या होत्या आणि मी हरले होते. पण या हरण्यातूनच मी आयुष्याकडे बघण्याची नवी दृष्टी शिकले होते. यामुळे कधी कधी हरण्यातूनही तुम्हाला नव्या दृष्टीनं विचार करण्याची संधी मिळते हे मला अंतमनानं जाणवून दिलं. आणि मी माझंच म्हणणं नेहमी खरं हा ताठरपणा सोडायचा विचार केला. मला मग काही प्रसंग नकळतच आठवून गेलेत. लहानपणी आम्ही एकदा खेळत असता एका ठिकाणी झाडाला बांधलेला झोका दिसला. समोर नवीन घराचं काम सुरू होतं. त्यावर लक्ष ठेवायला ते जोडपं आलं होतं. 2 लहान खेळती मुलं, अनेक तान्हुलं असं ते बिराड होतं.
बरेचदा ती दोन भावंड आई वडिलांना कामाला मदत करीत. कधी त्यांना पाणी मारताना तर कधी विटा उचलताना मी बघायचो. वाटायचंही किती अबोध अवघड असं आहे ना यांचं जीवन. ती मुलं खरं तर आमच्याच वयाची, पण जेव्हा आम्ही शाळेत जायचो तेव्हा ते शिक्षणाचा गंधही नसलेले या जगरहाटीचा मुख हिस्सा व्हायचे, जणू जगणं फोलच. एकदा बाबांनी आम्हाला त्या मुलांचं कोमेजलेलं अवघडपण दाखवलं. साधं सहीसुद्धा करता न येणारं अन हिशोबाची आकडेमोड न करता येणारी त्यांची बेहिशोबी मेहनत कशी कुणाच्या घशात जाते हे बाबांनी विस्तारानं सांगितलं. आणि आम्ही मुलांनी ठरवलं, या शब्दगंध नसणाऱ्या मुलांना किमान सही करण्यापुरती तरी मुळाक्षर शिकवायचीच. आम्ही मग चंगच बांधला. अक्षरांचा गंधही नसणाऱ्या त्या मुलांनी मग चंदन आणि मनोहर ही सही शिकली तेव्हा आम्हा बालगुरूंना जणू गुरुदक्षिणा मिळाल्याचा आनंद झाला. हे सारे प्रसंग क्षणात आठवणींच्या पिंगा घालण्यानं झरझर नजरेपुढे आले. मी म्हणाले, ठीक आहे, करूया नंतर वास्तुशांती. त्या दाम्पत्याला आम्ही आमच्याकडे नवीन घरी तिला बाळ होईपर्यंत राहण्याची मुभा दिली. सासूबाई अधेमध्ये घराकडे चक्कर मारायला जायच्या. तेव्हाच्या पिशवीत काही बाई तिला आवडेल असं न्यायच्या हे माझ्या चाणाक्ष नजरेनं टिपलं होतंच, पण मला त्या जागी आई आठवायची. बुकेनं अनेकदा उपाशी झोपणाऱ्या त्या झाडाखाली राहणाऱ्या मुलांना बरेचदा जेवण अधिक बनले असं सांगून जेवण देणारी आज मलाच माझ्या व्यवहारीपणाची चीड आली. आपलं सुख बघण्याच्या नादात माणूस की विसरत होते का मी? अनमनानं कौल दिला, नाही, इतकं कच्चं नाही माणूस पण विसरणं. यथावकाश बाळाचा जन्म पक्क्या छताखाली झाला. मातृत्वाचं गोड लेणं घेऊन ते दाम्पत्य आम्हाला 2 महिन्यांनी भेटायला आलं. त्यांना तर दुसरीकडे चांगलं काम मिळालं होतं. आई बाळाची सासूबाईंनी व मी खणा नारळानं ओटी भरली. कोणताही मोठा समारंभ न करता साध्या पद्धतीने वास्तू प्रवेश करायचा असं मी ठरवलं. उरलेल्या खर्चाची रक्कम त्या बाळाला बाळ लेणे म्हणून आम्ही दिली. त्या क्षणी त्या बाळाच्या मातेचे गंगाजल त्या वास्तूवर शिंपल्या गेले तेव्हा ती वास्तू खऱ्या अर्थानं पवित्र झाली, शांत झाली. मनात आलं, अंशता का होईना आपण जिजामातेच्या परंपरेचं जतन केलं म्हणून आत्मिक समाधान लाभलं. एक शुभ दिवस बघून आम्ही वास्तुप्रवेश साध्या पद्धतीने केला. आजही वास्तुशांती म्हटलं की मला या गोष्टीची आवर्जून आठवण येते. नमस्कार.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेवराव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू, बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत.
1: आज आपल्या बरोबर परत आहेत प्रवीण दादा पाटील, रिटायर्ड DFO. पार्किन्सन्स डिसीज असून सुद्धा, कार्डियक सर्जरी झालेली असून सुद्धा इतके पॉझिटिव्हली जगतात ते, त्याच्यासाठी परत परत परत आपण त्यांना बोलवत राहणार आहोत. प्रवीण दादा राम राम. गाण्याने डायरेक्ट सुरुवात करायची, कोणतं म्हणताय?
2: जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे उड़ले उड़ले ओ, उड़ले उड़ले ओ, उड़ले उड़ले ओ, उड़ले उड़ले ओ.
1: तो असं उडत उडत उडत तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर झालात. तर फॉरेस्ट ऑफिसर झालात, तो अनुभव कसा होता?
2: फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे एक 2 वर्षाचं ट्रेनिंग केलं आम्ही बालाघाटला, आणि त्या ट्रेनिंगमध्ये जी घडण घडत गेली, म्हणजे लहानपणी कुठे शाळेच्या ट्रिपला जाता येत नव्हतं पैसे नसल्यामुळे, तर आमच्या ट्रेनिंगमध्ये जवळजवळ पूर्ण इंडिया फिरलो. ईस्ट इंडिया टूर, नॉर्थ इंडिया, वेस्ट, साऊथ, सगळं फिरलो.
1: आणि त्याच्यामध्ये पोस्टिंग होती तुमची ऑल ओव्हर इंडिया पोस्टिंग होती? नाही,
2: ट्रेनिंगमध्ये,
1: ट्रेनिंगमध्ये
2: स्टडी टूर असायचा आमचा. तर तिथे पण आमचं पीचे महाराष्ट्राचे 17 लोक आम्ही, आणि तिथे MP चे 35, UP चे 12, राजस्थानचे 2-3. सुरुवातीला असं अंगात गरमी होती, त्यामुळे मारामाऱ्या हे सगळं व्हायचं, पण नंतर जेव्हा ट्रेनिंग संपलं तेव्हा एकमेकांना गळत गळून रडत होतो सगळे, की कधी भेटतो आपण आयुष्यात परत. आणि मग त्याच्यानंतर मग रेग्युलर रुटीन सुरू झालं, परमनंट डिव्हिजनला नोकरी झाली, मग फॉरेस्टचं प्लांटेशन. फॉरेस्टमध्ये पण रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून मी रुजू झालो 1982, आणि 26 वर्ष म्हणजे 2008 रेंज फॉरेस्ट ऑफिसर होतो. त्याच्यामध्ये पण बरेच अनुभव आले, प्लांटेशनचं केलं, वर्किंग प्लॅन म्हणजे आमच्याकडे जी कार्ययोजना असते ते केली, रोजगार हमी योजना केली, आणि आदिवासी पेट आपल्या पेट तहसूल सारख्या भागात काम केलं. 87 गोळीबार झाला, ते अतिक्रमण काढण्याच्या याच्यामध्ये. नंतर बरेच चांगले वाईट अनुभव आले. नंतर 2008 आयुष्यात एक मित्र आला मुंबईहून नाशिकला, नाशिकहून येत असताना एक फॉरेनर मला भेटला, त्याचं नाव अवी इलेट गिटलर होता. तो 28 वर्षाचा, मी 50 वर्षाचा होत्या.
1: अच्छा.
2: आणि बोलता बोलता त्याला नाशिक पाहिजे होतं, म्हटलं नाशिकला सांगितलं, बस जागा दिली बसायला, रिझर्वेशन नव्हतं. आणि त्याला म्हटलं 5 जानेवारीची गोष्ट, त्या दिवशी पहिली भेटतेची, 6 जानेवारीला मुलीचा वाढदिवस, त्याला म्हटलं येशील का वाढदिवसाला. मुलीचा वाढदिवस, मुलगी तेव्हा डिप्लोमाला होती.
1: ओके.
2: तर तो म्हणे, आणि खरंच आला, मला वाटलं मी सहज कॉलेज त्याला बोलू येईल का नाही माहीत नाही, पण आला तो त्याच्या मैत्रिणी बरोबर 2 दिवस राहिला. त्याला म्हटलं की 7 मार्चला माझा परत 50वा वाढदिवस आहे.
1: अच्छा.
2: तू येशील का? तर तो नेपाळमध्ये फिरत होता, 35 किलोमीटर बस प्रवास करत करत आला.
1: अरे बापरे.
2: त्या दिवशी पण सगळे ग्राउंडवरचे मित्र, मला सवय होती ग्राउंडवर, मला स्विमिंगसुद्धा येत नव्हतं, स्विमिंग मला ते ग्राउंडवरच्या मित्रांनी शिकवलं मला.
1: अच्छा.
2: बळजबरी मग ते आम्ही सगळे मित्र गोळा झालो, मग पार्टी ठेवली 50वा वाढदिवस. आणि योगायोग म्हणजे 2008 माझं प्रमोशन झालं.
1: ओके.
2: 26 वर्षानंतर असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट म्हणून.
1: अच्छा.
2: मग त्या प्रमोशनच्या पार्टी, 50वा वाढदिवस, आणि त्या प्रोग्रामला सगळे माझे मित्र, डिपार्टमेंटचे काही नातेवाईक वगैरे असे सगळे. आणि मग हा आला तिथे, तर सगळे विचारायचे, मुलगा त्या फिजिओथेरपिस्ट होता तो, म्हणजे शिकत होता, तुमच्या मुलाचं मला विचार, तुझा मित्र आहे का? नाही म्हणे, माझ्या वडिलांचा मित्र आहे. आमचे मित्र विचारायचे की हा वयाने लहान आहे, वा मुलाचा मित्र असेल, तर तो सांगा नाही माझ्या वडिलांचा मित्र आहे. आणि नंतर मग असिस्टंट कॉन्झर्वेटर म्हणून जळगावला बदल पोस्टिंग झाली, 3 वर्ष तिथे काढले, 3 वर्ष धुळ्याला काढले, अतिक्रमण काढणं, वाघांची शिकारी पकडणं, वाघांची शिकार झाली होती, ते 2 आरोपींचे ते पकडले. नंतर अतिक्रमण झालं तिकडे धुळ्याला, सडगाव म्हणून एक काय आहे पारधी लोकांचं, फार कट्टर लोक ते, 40-50 लोक, आम्ही 10-15 लोक, दगडफेक सुरू झाली आमच्यावर. आमची मुली त्यावेळेस पहिल्यांदाच भरत झाल्या होत्या, फॉरेस्ट डिपार्टमेंट मुली नव्हत्या पूर्वी कधी.
1: अच्छा.
2: त्या मुली घाबरल्या, त्यांना सगळ्यांना काढलं, गाडीत बसवलं, सगळ्यांना स्कूल पोहोचवलं. तेवढं ते एक पारधी त्यांच्या मुलाला घेऊन आपटायला लागला होता. एक बाई त्याचं डोकं फोडून घेतलं, आणि रक्त माझ्या अंगाला होतं की बाबा हिने आम्हाला मारलं म्हणता. मी काही बिझनेस, मी घाबरत नव्हतो. माझ्याजवळ आर्मीचे रिटायर्ड 25 लोक होते. एक आर्मी मन.
1: ओके. जॉबला.
2: हां, त्यांनी डेली बेसवर लावलं होतं. तर ते फक्त माझे हुकमाची वाट पाहिजे की तुम्ही आदेश द्या. आम्ही यांना SRP होती माझ्याजवळ. तर एकाने ते लहान मुलं उतरलं, दगडा आपटा लागला, म्हणजे यांनी मारलं मुलाला. बाबा आमच्या
1: बापरे.
2: तुम्ही त्याला धरून घेतलं जाऊन पटकन. आमचे सगळे लोक एकदम घाबरले, साहेबांनी धरून घेतलं, हे लोक मारतील आता त्यांना. ते मिलिटरीचे लोक उठले आणि त्यांनी मारायला सुरुवात केली त्याला, खूप मारलं त्याला. मग तो एकदम दगड मारायला आला, त्याला म्हटलं मार मला, तू मला दगड मारला तर आमच्याकडे बंदूक आहेत, तू मरशील ते लोक मरतील, काय मिळेल तुला. त्याने पाहिलं साहेब काही घाबरत नाही, त्यांचं एक ते तंत्र असतं की मॉब सायकोलॉजी, दगड फेकायची घाबरून
1: सोडायचं.
2: साहेब घाबरत नाही म्हटलं, त्याने दगड खाली टाकून दिला. साहेब म्हणे आमच्या लोकांना तुम्ही मारू नका, काही करू नका, आम्ही सगळं हे करतो. आणि गुळीगुळीमध्ये परत नाही होऊन दिला.
1: वा,
2: तेच मग तिथे जर ॲक्शन घेतली असती, लाठीमार करा
1: हो ना,
2: मग बिघडला असता, पब्लिक चिडली असती,
1: काही
2: दगडफेक झाली असती, नाही जाऊन गोळीबार करावं लागला असतं. मग सगळ्या या गोष्टी टाळण्यासाठी माणसाने पॉझिटिव्ह भूमिका घ्यायची.
1: तुमचा स्वभाव का मायाला.
2: हां, मी म्हटलं काय, मी माणसं मारायला बंदुका ठेवलं नाहीत. आमचं स्टाफ म्हणे साहेब ऑर्डर द्या फायरिंगची. हे साहेब म्हणे तुम्ही, तुम्हाला पावर तुम्ही देऊ शकतात. म्हटलं नाही, आपल्याला माणसं मारायची नाहीत, आपल्याला जंगल वाचवायचं आहे. एखाद्या जीवाच्या पेक्षा ते फार मोलाचं नाही, पण जंगल वाचवणं गरजेचं आपलं, तर आपलं आपण कार्य करतो. मग त्याला मारलं होतं लोकांनी, त्या माणसाला त्यांचं अँट्रोसिटी दाखल करण्यासाठी पोलीस दबाव आणत कलेक्टरवर, कलेक्टरवर मोर्चा नेला. कलेक्टर मला ओळखायचे, प्रकाश माझे होते त्या दुहायचे कलेक्टर. तर त्यांनी एस पीनं सांगितलं तुम्ही इन्क्वायरी घ्या याच्यामध्ये. आमच्या बॉसला म्हणे तुम्ही येऊ नका, पाटील साहेबांना पाठवा, मी त्यांच्याकडून सगळी माहिती घेईल, व्हिडिओ पाहिजे काय ते. आणि साहेबांनी सगळी इन्क्वायरी केली, त्यात पाहिलं याच्यात त्यांचा काही दोष नाही, त्यांनी पब्लिकला पण सावरलं आहे आणि डिपार्टमेंटला पण वाचवलं आहे. त्यामुळे त्यांनी काही ॲक्शन त्याच्यावर घेतली नाही आणि मग ती पण केस निघून गेली. नंतर 6 वर्ष मग सब डिपोमध्ये असिस्टंट कंट्रोल ऑफ फॉरेस्ट म्हणून राहिलो. आणि 2014 माझं प्रमोशन झालं, ड्युनियर फॉरेस्ट ऑफिसर अँटी पोचिंग युनिट, म्हणजे
1: अच्छा अँटी पोचिंगला
2: शिकाऱ्यांची शिकार करायचं काम दिलं मला. आणि ती महाराष्ट्रातली एकमेव पोस्ट होती.
1: हो का.
2: हो, त्या पोस्टवर पण लोक जायला रिटायरमेंटवाले जायचे, किती जाऊन फक्त पगार घ्यायचं. 2 वर्ष राहिले होते माझे, 2016 रिटायर होतो, 14 माझं प्रमोशन झालं. तर लोक म्हटलं काही नाही, आराम करा, तिथे जाऊन काहीच करायचं नाही. तिथे गेल्यावर गेलो ते लोक, मुंबईचे लोक सगळे, त्यावेळेला या साहेबाला काही माहीत नाही बा, हा ते कुठून आला आहे, याला काय बातमी मिळणार आहेत. मग तिथं पण मी गुन्हे पकडण्यासाठी माझं तंत्र वापरलं,
1: काय
2: क्राईम ब्रँचवाल्यांशी मैत्री,
1: ओके,
2: पोलीस क्राईम ब्रँच, नंतर कस्टम्स.
1: फॉरेस्ट ऑफिसरला ड्रेस असतो प्रॉपर,
2: रेंज ऑफिसर पण ड्रेस असतो.
1: नंतर तुम्ही सिव्हिल मध्ये असता.
2: नंतर सिव्हिल मध्ये असतो.
1: ओके.
2: आणि मग WC वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो म्हणून एक इन्स्टिट्यूशन, ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. त्याच्यात मोरंक म्हणून एक साऊथ इंडियन होते, ते 3 राज्याचे बॉस होते, महाराष्ट्र, गोवा, गुजरात.
1: ओके.
2: तर ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, त्यांना पण माझा स्वभाव आवडला. मग आम्ही 2 नखावरून आरोपी जाऊन पकडले, 400 किलोमीटरवर वागायचे.
1: हो का.
2: हां, मगरीची 2 पिल्लं पकडले बसने प्रवास करत असताना, स्मगलिंग करताना. नंतर साप पकडले. नंतर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला एक विशेष म्हणजे की 2 नखांवरून आरोपी शोधणं साधी गोष्ट नव्हती, त्यासाठी मला ते क्राईम कंट्रोल ब्युरोकडून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून प्राईज मिळालं.
1: अरे वा.
2: सर्टिफिकेट मिळालं की तुम्ही चांगलं काम केलं गुन्हे कामात, त्यांचं पण मग स्टेट गव्हर्नमेंटने पण मला बक्षीस दिलं, सर्टिफिकेट ॲप्रिशिएशन केलं माझ्या कामाचं. आणि विशेष म्हणजे माझ्या लाईफमधला जो आवडता हिरो आहे अमिताभ बच्चन, त्याचे लायसन्स मला द्यायची वेळ आली.
1: लायसन्स म्हणजे
2: त्याच्याकडे वाडवलांपासून वन्य प्राण्यांच्या शाली होत्या.
1: अच्छा.
2: पूर्वी केलेल्या.
1: अच्छा.
2: तर ते डिक्लेअर करायचं 1972 कायद्याप्रमाणे, त्या डिक्लेअर करून त्याचं लायसन्स घ्यायचं असतं
1: डिपार्टमेंट. ओके ओके ओके.
2: तर ते लायसन्स 3-4 वर्षापासून आमच्या डिपार्टमेंट पडत होतं, पण सगळे लोक म्हणायचे आम्ही तर आपल्याला कसं बोलायचं ऑफिसला.
1: अच्छा.
2: छोटी मी त्यांची अपॉइंटमेंट घेतली, 31 मार्चला मी रिटायर होणार, 30 मार्चला त्यांनी अपॉइंटमेंट दिली आणि त्याचे लायसन्स दिले. त्याच्या घरी गेलो, त्यांनी सांगितलं चलो पहिले फोटो निघाल, म्हटलं नाही पहिले रजिस्टर पे साईन करो बाद में फोटो. मग तो हसला, त्याला म्हटलं वो बोले पहिले उसकी साईन ले के आओ जिस मेरे हाथ काम नहीं तो दादा का टाइम आठवण करू शकते. तर त्यांना हसू आलं खूप की हा डायलॉग. म्हटलं मग सरकारी काम झालं, मग त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं युअर माय आयकॉन फ्रॉम द कॉलेज लाईफ. मग त्याने लगेच माय प्लेजर असं म्हणून त्याने एकदा निघलं आणि फार मस्त. मग त्यानंतर मग मीन काळात 2001 साली मला अचानक एक आधार झाला, त्याचं नाव ITP इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटिक पेनिक परपुरा. त्याच्यामध्ये रक्ताच्या पेशी ज्या होत्या प्लेटलेट कमी व्हायला लागल्या. ग्राउंडवर फुटबॉल खेळतो मी 47 वर्षापर्यंत, तर अचानक काळा निघा पडायला लागलं शरीर. डॉक्टर जिरे म्हणून आमचे धुळ्याचे आपले नाशिक हॉस्पिटलचे होते, ते म्हणे मला शंका येते की बा तुम्हाला ITP झाला आहे. ते सगळं टेस्ट केलं, ब्रोन मॅरो टेस्ट, ब्लड कॅन्सर आहे काय सगळं टेस्ट केलं, HIV नंतर आपल्या डेंग्यूचे वगैरे सगळं, पण काहीच नाही. हा हजार लाखात गेला होता म्हणे आणि प्लेटलेट फक्त 40,000 आल्या होत्या. सेकंड डेला 12,000 आल्या होत्या. मग ते प्लेटलेट द्यावे लागतात, त्या प्लेटलेट दिल्या 4-5 वेळा. तेव्हा सगळे ग्राउंडवरचे मित्र गोळा झाले गड द्यायला. तेव्हा म्हणजे प्लेटलेट काढून प्रत्यक्ष माणसाला बसावं लागतं ते काढायला. त्या अशा 5 वेळा दिल्या त्यांनी. त्यातनं सावरतने मग डॉक्टर एम बी अग्रवाल म्हणून इन्स्टिट्यूट त्याला सुरुवात केली. आपले इथे डॉक्टर गोंधळे होते आणि त्यांनी मग त्यांच्या मार्गदर्शनाने मला ट्रीटमेंट चालू केली. 3 वर्षांनी 2005 मग माझं स्पिन काढून लागलं शरीरातलं.
1: अच्छा,
2: म्हणजे आता 20 वर्ष झाले मला शरीर स्पिन नाही.
1: ओके,
2: स्पिन म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती हे करायला.
1: हो हो हो.
2: मग मी म्हटलं काय आता आपण फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे व शम्मा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे.
1: क्या बात.
2: त्या याच्याने म्हटलं आपण देवानेच आपल्याला फानूस बनवलं आहे आणि तो संरक्षण करणार आहे, तो जीवन आहे, आता आपण कशाला घाबरायचं. मग
1: नाही नाही पण अचानक हा आजार होतो काय, स्प्रिन काढावं लागतं काय, तेव्हा मनस्थिती काय होती?
2: घरच्यांची मनस्थिती फार खाली होती की आपण कोणाचं काही वाईट केलं नाही, दिवस कशाला पाहायला यावेत. तिला म्हटलं काही चिंता करू नका, ही परीक्षा पाहतोय देव आपली.
1: नाही पण तुमची मनस्थिती काय होती?
2: माझी काय नाही. तिला म्हटलं
1: तुम्ही इतकं रेडीली ऍक्सेप्ट केलं, इतकं तुम्ही शांतपणे बोलताय, एवढं तुम्ही रेडीली ऍक्सेप्ट केलं होतं?
2: येस.
1: काय बोलतं?
2: हॉस्पिटलमधनं पण मी घरी जायचो आंघोळीला, आयसीयूला ऍडमिट होतं.
1: कमाल आहे राव.
2: डॉक्टर स्वतःचे कुठे गेले सकाळी सकाळी, मॉर्निंग वॉकला गेलेत म्हणे ते. आणि नंतर ऑपरेशनला मग चेकअपला गेलो तेव्हा 1 लाखापर्यंत आले होते प्लेटलेट. एम बी अग्रवाल म्हणले की 5 पैकी 3 केसेस सक्सेस होतात. म्हटलं 5 पैकी 3 मध्ये मी आहे ना, म्हटलं करून टाका ऑपरेशन.
1: इतकं पॉझिटिव्ह?
2: हां. म्हटलं फक्त मी आता पैसे वगैरे काही आणलेले नाहीत. डॉक्टर म्हणजे तुम्ही चिंता करू नका, बॉम्बे हॉस्पिटल ॲडमिट केलं त्यांनी. नंतर मग इकडे डी एफ ओ होते, त्यांनी पण लगेच मंजुरी दिली, जी पी मंजूर केला, शालक होते त्यांनी आले, ते आले तिथे. आणि 23 फेब्रुवारीला मुलगा 12वीला, मुलगी 10वीला, मिसेस दवाखान्यात, मी दवाखान्यात. तिला म्हटलं जा, मुलांचा अभ्यास परीक्षा येतात, 12वीच्या परीक्षा 10वीच्या परीक्षा सुरू झाल्या त्या फेब्रुवारी मार्चमध्ये. तिला परत पाठवून दिलं, फक्त वाढदिवसाला केक घेऊन आली ती. 18 दिवस त्या ॲडमिट होतो. पण तेव्हा मित्र येऊन राहायचे, कोणीही येऊन जायचं तिथे.
1: मित्र परिवार पहिले बसून.
2: हो, डॉक्टर रामराजे जे जे हॉस्पिटल ते यायचे, नंतर धुळेहून मित्र यायचे, नाशिकहून मित्र यायचे. म्हणजे मी एकटा असा राहिलोच नाही कधी. एकटा आलं तर मात्र मग मुश्किल माझं जगणं.
1: हो
2: हो, एकटा राहू शकत नाही.
1: आणि ते पहिल्यापासून ना?
2: पहिल्यापासून,
1: KG पासूनचे मित्र आहेत.
2: हो, ते आहेत अजूनपर्यंत म्हणजे. आणि नंतर मग ऑपरेशन झालं, मग परत पोस्टिंगला पण लाईट पोस्टिंग करा, कुठे दवाखान्यात जाऊ नका, स्मशानभूमीत जाऊ नका, तुम्हाला इन्फेक्शन येईल. मग मी म्हटलं ठीक आहे, तर थोडं पाळायचं. आणि आतापर्यंत ते कुठे जायला लागलो. मग करोना काळात सायकलवर फिरत होतो.
1: काय बोलतं?
2: 10-15 किलोमीटर रोज फिरायचो. आणि पार्किंगसन डिटेक्ट झालं 2012 मला.
1: तेवढा जॉब चालू होता?
2: चालू होता जॉब.
1: बापरे,
2: पार्किंगसन काय हेच माहीत नव्हतं मला आजार.
1: नाही, मला एक सांगा, पार्किंगसनची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला समजलं का?
2: नाही, मुलीचं लग्न होतं, त्या लग्नामध्ये सगळ्यांना मी थकलेलं दिसायचो. तर आमचे शालकाचा मित्र म्हणे की जरा चेक करून घे, मला शंका वाटते तब्येत बरी नाही. पण मला काय वाटतं, मी आपलं नेहमी लाईफ जगायचो आपलं रेग्युलर. तर त्यांनी डॉक्टर बावीसकर होते आपले, राहुल बावीसकर नाशिकमध्ये, त्यांनी तपासलं, ते म्हणे पार्किंगसन आहे. म्हणजे पार्किंगसन काय असतं? काय नाही, पार्किंगसनमध्ये थरथरकं बॉडी, कंपवातसारखं बॅलन्स आणणं, मसल्स स्टीप होणं, आणि त्याला इलाज नाही येतो, डिजनरेटिव्ह वाढत,
1: डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत.
2: मग असंच थोडा स्लोनेस वाढला. एकदा आमचा एक मित्र भेटला, डॉक्टर नितीन कानडे, 40 वर्षांतर तो कॉलेजवाला तुषार, मी सध्या हॉटेल भेटला. काय म्हणतो, तू असा स्लो कावर झाला, काय आवाज निघत नाही तुझा? म्हटलं मला पार्किंगसन झालं आहे, आवाज पण कमी झाला होता. म्हणजे तू गाणे म्हणायला सुरुवात कर. म्हटलं गाणे? आयुष्यात मी गाणे नाही म्हटलं. म्हटलं कधी? नाही, म्हणजे टी व्हीवर पाहायचं आणि फक्त गाणे म्हणायचे. गाणे म्हणतो तुझा आवाज निघेल. आणि मग त्याने सांगितलं, पण क्लब जॉईन केला, एक एन कार्यक्रम म्हणून जॉईन केला आपल्या इथे सिस्टर मला.
1: मग तेव्हा आवाज गेला होता, म्हणजे किती गेला होता? म्हणजे शब्द
2: शेजारी बसत ऐकवायचं नाही, असं कान करून ऐकावं.
1: बापरे.
2: मग गाणे माझ्यासोबत केले तर ताल कुठे, सूर कुठे, संगीताचं नॉलेज नव्हतं ना. लोक असायचे त्यावेळेस, काय गाणे म्हणतात बघ, आवडायचे गाणे सगळे. लहानपणी माझ्याकडे तर 5 पैशाचे चोपड्या आहेत, त्यासुद्धा असायच्या, त्यासुद्धा सांभाळून ठेवल्या होत्या मी. पुस्तकं बाइंडिंग करून ठेवलं मी, ठेवलं होते कधी. तर त्यांनी मग मला ते गाणे माझ्यासोबत केले. मग हळूहळू सूर ताल एक एक शिकत गेलो.
1: टोंगळे सर, नरेंद्र टोंगळे सर, त्यांचा इंटरव्ह्यू केलेला आहे की आपण?
2: हो, ते ते
1: नाशिक रोड,
2: ते मला गुरु भेटले.
1: जबरदस्त माणूस.
2: ते म्हणे तुम्ही क्लासिकल शिका. म्हटलं सर क्लासिकल? मला अजून सारे गामं पण माहीत नाही. म्हटलं सूर माहीत नाही. नाही म्हणे तुम्ही म्हणा, मी गॅरंटी घेतो तुमची. मग त्यांनी माझी गॅरंटी घेतली. पहिली परीक्षा पास झालो प्रारंभिकची, सुगम संगीताची पण पहिली परीक्षा.
1: कधीची गोष्ट आहे
2: ही? आता 2018.
1: 18 ची. अच्छा
2: हा, त्याच्यामध्ये परत एक पार्किन्सन मध्ये टेबल टेनिस शिकायला, टेबल टेनिस येतो थोडं थोडं.
1: अच्छा,
2: मग ते खेळायला सुरुवात केली. पार्किन्सनचा पहिला वर्ल्ड कप 2019 साली झाला.
1: पार्किन्सन असणाऱ्यांचा वर्ल्ड कप
2: फर्स्ट इंटरनॅशनल. डॉक्टर निनाद बेच म्हणून गिटारिस्ट आहेत मोठे.
1: अच्छा,
2: न्यूयॉर्कला त्यांनी अरेंज केलं होता.
1: ओके,
2: पण तिथं जायचं
1: कसं,
2: आदल्या वर्षी अमेरिकेला गेलो होतो मुलगी आणि जावे तिकडे होते. तर तिथं पण योग असा की तो जो मित्र झाला होता अमेरिकेचा आणि
1: 2005 भेटला होता
2: तो तिथे रिसिव्ह करायला आला न्यूयॉर्कला. त्याच्या घरी त्यांनी पार्टी दिली 25 लोकांना, त्याच्या नातेवाईकांना बोलवलं. माझे सासरे ते आता 92 इयर्स होते तेव्हा, आता त्यांचे 99 चालू झालं. ते माझे प्रेरणास्थान आहे.
1: अच्छा,
2: त्यांची पॉझिटिव्ह मायामध्ये आली असं म्हटलं चालेल.
1: ओके,
2: त्यांच्यावर पण आता पुस्तक प्रकाशित झालं एक.
1: अरे वा,
2: ते नाव नाही शिवाजी राजे आहेत, शिवाजी पाटील राजे म्हणतात सगळे.
1: ओके,
2: तर ते सुद्धा अमेरिकेत होते. मग त्याने ओळख करून दिली त्याच्या नातेकांशी. आम्हाला सेंटरला बसवलं तेवढा, ते सगळे नाते माझे सासरे भाऊते आणि हे दीज आर माय इंडियन मदर अँड फादर ओळख करून देतात त्याच्या
1: नातेकांशी.
2: तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं, त्याच्या डोळ्यात पाणी होतं. म्हणजे असं की जो साधा समुद्र पलीकडचा माणूस
1: बघा ना,
2: त्याला किती अटॅचमेंट आहे आपली.
1: हो,
2: तर त्याच्या डोळ्यात पाणी होतं सोडताना. जेव्हा मी अमेरिका सोडलं तेव्हा 3 महिने अमेरिकेत आलो. जावई पण मुलासारखे देत, मुलाचं लग्न झालं तो सुनबाई पण एकदम मुलीसारखी मिळाली.
1: अच्छा,
2: खूप काळजी घेते ती पण.
1: ओके,
2: आणि मुलगा फिजिओथेरपी झाला.
1: ओके,
2: त्याने ब्रायन लारा, हमीश मार्शल, स्कॉट आहे त्यांच्यावर काम केलं.
1: अरे वा,
2: बाहुबलीची ट्रीटमेंट त्यांनी केली.
1: क्या बात है,
2: पहिला आयफोन त्याला ऋतिक रोशनने दिला इंडियात आला तेव्हा.
1: अरे बापरे,
2: पुणे एफसीला तो
1: काय नाव त्याचं,
2: डॉक्टर चेतन पाटील.
1: ओके,
2: आणि मुंबई सिटी 3 वर्ष त्यांनी काम केलं आणि आता इथे त्यांनी क्लिनिक चालू केलं होतं. कर्मयोगीनगरमध्ये राहिला, तिथे खाली पार्किंगमध्येच त्याचं क्लिनिक आहे.
1: ओके,
2: त्याला कुठे प्रचार करायची गरज पडली नाही, कुठे हॉस्पिटल जॉईनची गरज पडली.
1: अच्छा,
2: आता तो नसताना सुद्धा हॉस्पिटल चालू आहे. अजून तो कॅनडाला गेला, त्याला पेअरशिप मिळाली.
1: ओके,
2: सुनबाई लहान मुलाची डॉक्टर झाली, ती न्यूरोपेडिशियन झाली.
1: ओके,
2: वाडिया हॉस्पिटलला ती हेड ऑफ द डिपार्टमेंट होती.
1: अच्छा, मग दोघे गेले का आता कॅनडा?
2: दोघे गेले, नाती, दोन नाती आहेत छान.
1: अच्छा,
2: आणि मग ते तिकडे सुखी आहेत. मी जावई परत अमेरिकेत गेले आणि विशेष म्हणजे करोना.
1: तुम्ही फक्त तुम्ही इकडे आहात,
2: मी आणि माझी मिसेस.
1: अरे वा,
2: म्हणजे माझा जो
1: आणि मित्र परिवार,
2: माझं जे मेन रहस्य जे आहे जगण्याचं ती संजीवनी माझी.
1: क्या बात,
2: माझ्या बायकोचं नाव संजीवनी.
1: क्या बात आहे,
2: तिच्याकडून संजीवनी मिळत राहते मला.
1: वा वा वा,
2: म्हणजे ती सगळ्या गोष्टीत मला प्रोत्साहन देते, राग पण करते, संताप पण करते, वेळ देत नाही घरात, गाण्यामध्ये वाहून घेतात, टेबल टेनिसमध्ये वाहून घेतात.
1: अच्छा,
2: आता मध्ये लडाखला फिरून आलो तेव्हा लोकांचा ऑक्सिजन कमी झाला, 82 झाला, माझा 98 होता.
1: काय बोलता,
2: हो कोरोना काळात आमच्या घरात सगळ्यांना कोरोना झाला मला सोडून.
1: म्हणजे तुम्ही फिजिकली फिट होता तरी स्प्लिनचा हा त्रास झाला अचानक, म्हणजे डॉक्टरांनी कारण काय सांगितलं?
2: आयटीपी इडोपॅथिक थ्रोम्बोसिस झाला.
1: कारणच नाही, म्हणजे कारण सांगताच येणार,
2: पार्किन्सनला कारण देत असताना कारण. तर म्हटलं अशा आजारात दिले देवाने, कधीतरी लहानपणी मी मागणी म्हणलो की देशील तर असं काही दे की जे कोणाला नाही असं
1: ऐक,
2: ते पण मी फेस करायला तयार म्हटलं, पण दे मला ते. त्याने मान्य केलं असं तर माहीत नाही, पण मी त्याला काही घाबरलो
1: नाही. नाही पण तुम्हाला खरं सांगा, कधीच एक क्षण सुद्धा वाटलं नाही का मीच का?
2: आता बायपासचा पण तसं अचानक झालं.
1: म्हणजे आता हा दुसरी सर्जरी,
3: तिसरी?
1: तिसरी कोणची?
2: प्लेटलेटचा आधार होता तो पहिला.
1: हो,
2: ते 3 वर्ष त्याच्यावर स्टिरॉइड होतो.
1: हो,
2: तेव्हा तब्येत म्हणजे तुमच्यासारखी होती माझी.
1: हो ना,
2: गाल बी फुगलेले, तब्येत अशी फुडं तर पाहिजे लक्षात येणार नाही अशी. आणि मग ते स्टिरॉइड कमी झाले, पण हे बाकीचे आधार त्याच्यामुळे लागले असणं शक्यता.
1: हो, शक्यता आहे, शक्यता आहे.
2: पण म्हटलं ठीक आहे, ऍक्सेप्ट करायचं. पण ते ऍक्सेप्ट केलं असतं तर मी अमेरिकेला गेलो असतो का टेबल टेनिस खेळा?
1: किती चमत्कार आहे तो,
2: आणि गाणे म्हणू शकलो असतो का?
1: हो ना,
2: म्हणून मी ते ऍज अ बोन इन डिसगाइज, म्हणजे ब्लेसिंग इन
1: डिसगाइज. यस यस यस,
2: आय ऍक्सेप्टेड माय डिसीज ऍज अ बोन इन डिसगाइज.
1: वा दादा, इंटरव्ह्यू घेऊ पुढच्या रविवारी, एक शेवटचा पाठ करू. आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे त्यावेळेस तुम्ही फक्त आम्हाला मार्गदर्शन करा.
2: येस,
1: आजार पण प्रत्येकाला स्वतःमध्ये असतात, फॅमिलीमध्ये असतात, मित्रांमध्ये असतात, तर त्याला कसं फेस करायचं? तुमच्या दृष्टीने खूप सोपं असेल ते, पण आमच्या दृष्टीने खूप अवघड आहे.
2: त्याचं पण उदाहरण देईन मी तुम्हाला.
1: येस,
2: नक्की देईन.
1: मंडळी पुढच्या रविवारी खूप महत्वाचा इंटरव्ह्यू, नक्की ऐका. राम राम मंडळी, भेटूया.

हमरास कार्यक्रमाच्या नवीन अंकात सर्वांचं स्वागत आहे. 1951 सालातल्या गाण्याच्या वाद्यसंगीताने कार्यक्रम सुरू होत आहे. शैलेंद्र यांचे शब्द, लता मंगेशकरांचा आवाज आणि शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं हे सदाबहार गाणं रबाब या वाद्यावर वली उस्ताद पेश करत आहेत. वाद्याचा पहाडी भाव आपल्याला रम्य निसर्गाकडे नेतो. गाण्याचे शब्द आहेत, घर आया मेरा परदेसी, प्यास बुझी मेरी अखियन की.

यानंतर सतारवादक पंडित रविशंकर रागाची विशेष माहिती देत आहेत. 2002 साली ओपस आर्ट्स प्रोडक्शनतर्फे ह्या माहितीपटाची निर्मिती झाली. पंडित रविशंकर यांची माहिती समजवण्याची पद्धत शांतपणे मनात उतरते. सतारीची साथ त्यांची कन्या अनुष्का शंकर देत आहे. तबलावादन विक्रम घोष आणि तन्मय घोष यांचं आहे. ऐकूया रागा ए पर्सनल इंट्रोडक्शन बाय रविशंकर.